गावे को साज करे तन खेह गावे को जी लै फिर देह गावे को जापै दिसै दूर गावे को वेखै हादरह दूर कथना कथी ना आवै तोट काथ काथ कथी कोटि कोट कोट देदा दे लैंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राहो नानक विगसै वे परवाहो साचा साहिब साच नायम